0: तुम्हें हाथ डाल ऐ गुल चेहरा परी जमाल मुद्दत से दिल उदास दादा दास है तेरे होठों की प्यास है ऐ दिल पर मेरे लब पर कब छलकेगा तेरे लब का जा जा जा जा जा आम
1: ಸಾವಿರದ ಒಂಬೈನೂರ ಐವತ್ತೇಳರಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆಯಾದ ಚೋರಿ ಚೋರಿ ಚಿತ್ರದ ಗೀತೆಯನ್ನು ಕೇಳೋಣ ಮನ್ನಾಡೆ ಹಾಗೂ ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಅವರ ಯುಗಳ ಧ್ವನಿಗಳಲ್ಲಿ. ಸಾಹಿತ್ಯ ಹಸರತ್ ಜೈಪುರಿ, ಸಂಗೀತ ಶಂಕರ್ ಜೈಕಿಶನ್.

0: ಸುಮ್ಮನೆ ಮನ ಮೆಚ್ಚುವುದು ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಜಟಿಲವಾದ ಕಲಾತ್ಮಕ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಅವುಗಳನ್ನು ಗೆಲ್ಲುವ ಒಂದು ಧೀರ ಪ್ರಯತ್ನ ಇರ್ತದೆ. ಅಭಿಜಾತ ಸಂಗೀತ, ಅಭಿಜಾತ ಕಲೆ ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ, ಅಂಥ ಕಲೆಯನ್ನು ನಾವು ಗ್ರಹಿಸುವಾಗ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮಿಂದಲೂ ಕೊಡಬೇಕಾದದ್ದಿರ್ತದೆ, ಆ ಕೊಡಬೇಕಾಗಿರುವುದರಲ್ಲಿ ಶಿಸ್ತಿರ್ತದೆ. ಇನ್ನೊಂದು, ಈ ಜನಪ್ರಿಯವಾದ ಯಾವುದೇ ಕಲೆ ಒಂದು ಆಯಾಮವು ಒಂದು ಅಂಶವಿದೆ, ಅಲ್ಲಿ ನಾವು ಬಾಲ್ಟಿ ಆಗಿದ್ದರೆ ಸಾಕು ಅದು ಬಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬೀಳ್ತದೆ. ಅಂತರ್ಮುಖಿ ಆದಿಗಳಿಗೆ ಇನ್ನೆರಡು ಮಾತು. ಧ್ಯಾನಶೀಲ ಶರಣಾಗತಿ, ನಾನು ದೇವರಲ್ಲಿ ನಂಬೋದಿಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಅದು ಶರಣಾಗತಿ ಹೌದು ಅಲ್ಲೋ, ಆದರೆ ಸಂಗೀತಕ್ಕೆಯೇ ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಲೀನರಾಗಿ ಐಕ್ಯರಾಗಿ ಆ ಸಂಗೀತಕ್ಕೆ ಶರಣ ಹೋಗ್ತೀವಲ್ಲ, ಅದರಿಂದ ಬಿಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಾಗಲ್ಲ. ಇದು ಮೂಲಭೂತವಾಗಿ ಅದು ತಾತ್ವಿಕವಾಗಿದೆ. ಭಾರತೀಯ ಬಂಧುಗಳು ಯಾರು ಬೇರೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬೇರೆ ದೇಶಗಳಿಗೆ ವಲಸೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ, ಅವರು ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚು ಕೇಳ್ತಾರೆ, ಹೌ ಹ್ಯಾಸ್ ಯುವರ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಚೇಂಜ್ಡ್ ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಟು ಟೈಮ್ಸ್ ಅಂತ. ಏನಂದ್ರೆ ಅವ ಇಲ್ಲಿ ಟಾಂಗಾದೊಳಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕಾರ್ ಕೊಂಡ್ಕೊಂಡು ಆರಾಮಿದ್ದಾನವ. ಅಲ್ಲಿಯ ಸೀರಿಯಸ್ ಸಂಗೀತ ಶ್ರೋತೃಗಳು ಅವರು ಈ ಮಾತು ಕೇಳೋದಿಲ್ಲ. ಈಗ ಒಂದು ಮಾತು ಬಂದಿದೆ, ಒಂದು ಫೆಲೇಶ್ ಸುಳ್ಳು ಮಾತು, ಅದು ದಿ ಪ್ರಿಸೈಡಿಂಗ್ ಡ್ಯೂಟಿ ಆಫ್ ದ ಮಾಡರ್ನ್ ಟೈಮ್ಸ್ ಇಸ್ ಸ್ಪೀಡ್, ಸೊ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಬಿ ಫಾಸ್ಟ್ ಅಂತ. ನ ದಿಸ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಟ್ರೂ, ದಿಸ್ ಈಸ್ ನಾಟ್ ಟ್ರೂ. ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ನಮಕ್ಕಿಂತಲೂ ಸ್ಪೀಡ್ ಬಹಳ ಜಾಸ್ತಿ. ಅಲ್ಲಿಯೂ ಬೇಥೋವಿನ್ ಮೋಟ್ಸಾರ್ಟಿನ ಸಂಗೀತ ಈಗಲೂ ಅದನ್ನು ಸ್ಪೀಡ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಸ್ಪೀಡ್ ಮಾಡಬೇಕಂತೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿಯ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತದ ಶ್ರೋತೃಗಳು ಕೇಳೋದಿಲ್ಲ, ಬೇಡೋದಿಲ್ಲ. ಫಿಲ್ಮ್ ಸಂಗೀತ ಫಾಸ್ಟ್ ಆಯಿತು, ಪಾಪ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಬಂತು, ಆ್ಯಸಿಡ್ ರಾಕ್ ಬಂತು, ಅವನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಎರವಲು ತೊಗೊಂಡು ಬಂದವು, ನಮ್ಮ ಫಿಲ್ಮ್ನಲ್ಲೂ ನಾವು ಕುಣಿತೀವಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಸಂಗೀತ ಅದರ ಸ್ಟ್ರಕ್ಚರು ಎಪಿಫ್ಯಾನಿಕ್ ಹೀಗಂದ ಮಾತ್ರಕ್ಕೆ ಅದು ಬದಲಾಗೋದಿಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ. ಬದಲಾವಣೆಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ತರಹದ ಬದಲಾವಣೆ ಇದೆ. ಪ್ರಜ್ಞಾಪೂರ್ವಕ ಕಾನ್ಷಿಯಸ್ ಬದಲಾವಣೆ ಒಂದಿದೆ. ಸರಳ ಉದಾಹರಣೆ ನಿಮ್ಗೆ ಕೊಡಬೇಕಂತಂದರೆ ಫ್ಯಾಷನ್, ಅವ ಏನು ಬಟ್ಟೆ ಹಾಕ್ಕೊಡ್ತಾನೆ ಅದು ನೋಡ್ಕೊಂಡು ನಾನು ಹಾಕೋದು. ಇನ್ನೊಂದು ಬದಲಾವಣೆ ಕಾಲ, ದೇಶಕಾಲದ ಪ್ರಭಾವಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಳಗಾಗ್ತೀವಿ, ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಬದಲಾವಣೆಗಳಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ಬದಲಾದರೆ ಆ ಸಂಗೀತವು ಬದಲಾಗುತ್ತೆ, ತಂತಿಗಳು ಬದಲಾಗಿವೆ. ಸರೋದಿಗೆ ಆ ತಂತಿ ಇರಲಿಲ್ಲ ಮೊದಲು, ಸ್ಟೀಲ್ ಸ್ಟ್ರಿಂಗ್ಸ್ ಇರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಈಗ ಮೈಕ್ರೋಫೋನ್ ಬಂದಾಗಿಂದ ಆದರೆ ಅದ್ರ ಬಾರಿಸೋ ಟೆಕ್ನಿಕ್ಸು ಬದಲಾಗಿದೆ. ಇವೆಲ್ಲ ಚೇಂಜಸ್ ರೀ, ಇವೆಲ್ಲ ಚೇಂಜ್ ಭಾಳ ಸೀರಿಯಸ್ ಆಗಿ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಸೊ ವಿದ್ ಏನೋ ಅಂದು ಎಲ್ಲರಂತರ ಮಾತು ನಾವು ಅಂದ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಒಟ್ಟಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದರೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ವಾದ್ಯ ಸಂಗೀತ ಬಹಳ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ನಿಮ್ಮ ಸ್ಪೀಡ್ನಲ್ಲೂ ಆಗಲಿ, ಮೇಲೆ ಸೊಫಿಸ್ಟಿಕೇಷನ್ನಲ್ಲಿ, ಅದರ ಸಂಕೀರ್ಣತೆಯಲ್ಲಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅಂಗಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಮೇಲೆ ವೋಕಲ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಏನಿದೆ, ವೋಕಲ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಏನಾಗಿದೆ, ಅದರಲ್ಲಿಯೂ ಸೊಫಿಸ್ಟಿಕೇಷನ್ ಹೆಚ್ಚು ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ನಿಮಗೆ ಹಿಡಿಸ್ತದೋ ಇಲ್ಲೋ, ಒಂದು ರೀತಿ ಖಯಾಲ್ ಗಜಲಿನ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ಗಜಲ್ ಖಯಾಲಿನ ಕಡೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಎರಡರದ್ದು ವ್ಯಾಪ್ತಿ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇದು ಗಮನಿಸಬೇಕಾದ ವಿಷಯ.
1: ಕನ್ನಡ ರತ್ನ ಭಂಡಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಇದೀಗ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳು.
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಕ ಪುನೀತ ತ್ರಿಪಾಠಿ. ಆದೌ ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ತಥಾ ಯುಎಇ ದೇಶಸ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಶೇಖ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಬಿನ್ ಜಾಯದ್ ಅಲ್ ನಹ್ಯಾನ್ ಅಬುಧಾಬಿ ನಗರೆ ಊರ್ಜಾ ಸಹಕಾರಸ್ಯ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ವ್ಯಾಪಾರಸ್ಯ ಚ ವಿಷಯೆ ಚರ್ಚಾಂ ಕೃತವಂತೌ. ಉಭೌ ನೇತಾರೋ ರಕ್ಷಾ ಪೆಟ್ರೋಲಿಯಂ ನಿವೇಶಾದಿ ವಿಷಯೆ ಪ್ರಮುಖಾಣಾಂ ಸಂಧಿಪತ್ರಾಣಾಂ ಆದಾನ ಪ್ರದಾನಮಪಿ ಕೃತವಂತೌ. ಎಸ್ ಜಯಶಂಕರಃ ಷಡ್ವಿಂಶತ್ಯಧಿಕದ್ವಿಸಹಸ್ರತಮೇ ವರ್ಷೆ ಬ್ರಿಕ್ಸ್ ವಿದೇಶಮಂತ್ರಿಮಂಡಲಸ್ಯ ಸಭಾಯಾಂ ಪ್ರಭಾವಪೂರ್ಣ ಬಹುಪಕ್ಷವಾದಂ ಪ್ರತಿ ಭಾರತಸ್ಯ ಪ್ರತಿಬದ್ಧತಾಂ ಪುನಃ ದೃಢೀಕೃತವಾನ್. NTA इति अभिकरणं जून मासस्य एकविंशति दिनांके 26,2020 नीट यूजी परीक्षा पुनः आयोजयिष्यति। शिक्षामंत्री धर्मेन्द्र प्रधानेन परीक्षा प्रक्रियायां निष्पक्षतां पारदर्शितां च आश्वासितम्। भाजपेति दलस्य विधायकः रथीन्द्र बसुः पश्चिम बंगाल विधानसभायाः नूतनः सभाध्यक्षः निर्वाचितः। अपि च बैडमिंटन क्रीडायां भारतस्य सात्विक साईराज रंकीरेड्डी चिराग सेट्टी इत्येतयोः शीर्ष पुरुषयुगलं थाईलैंड ओपन क्रीडायाः उपान्त्यचक्रीय द्वन्द्वे प्रविष्टम्। अथ वार्ताः विस्तरेण। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी संयुक्त अरब अमीरातस्य यूरोपीय देशानां च षड् दिवसीय यात्रायाः प्रथमे चरणे आबुधाबी नगरे अस्ति। यूएई देशस्य राष्ट्रपतिना शेख मोहम्मद बिन जायद अल नाहियान इत्यनेन विमानपत्तने तस्य स्वागतं कृतम्। औपचारिक सम्मानश्च प्रदत्तः। यदा तस्य विमानम् एमिरती वायुक्षेत्रं प्रविष्टं तदा संयुक्त अरब अमीरातस्य F-16 युद्ध विमानेन तस्यानुरक्षणं कृतम्। ततः परं प्रधानमन्त्रिणा मोदिना राष्ट्रपतिना शेख मोहम्मद बिन जायद इत्यनेन सह विभिन्नेषु विषयेषु वार्ता कृता। पश्चिमेशियायां प्रचलिते द्वन्द्वेन सम्बद्धानां वैश्विकापूर्ति समाह्वानानां मध्ये एषा वार्ता अभवत्। स्वस्य प्रारम्भिके भाषणे प्रधानमन्त्रिणा श्रीमोदिना यूएई देशे सद्यः एव जातानां आक्रमणानां दृढतया निन्दा कृता।
3: यूएई पर हुए हमलों की हम कठोर निंदा करते हैं। यूएई को जिस तरह निशाना बनाया गया है यह किसी भी रूप में स्वीकार करना नहीं है। इन कठिन परिस्थितियों में आपने जिस संयम करे और दुर्लभ का परिचय दिखाया यह बहुत ही सराहनीय है। राष्ट्रीय एकता सुरक्षा और क्षेत्रीय अखंडता बनाए रखने
2: राष्ट्रपति शेख मोहम्मद बिन जायद इत्यमुं भ्रातेति शब्देन संबोधयन् सः कठिन काले यूएई नेतृत्वेन प्रदर्शितस्य धैर्यस्य प्रशंसाम् अकरोत्। सः अमीरात देशाय भारतस्य समर्थनं पुनरपि प्रतिपादितवान् तथा च वर्तमान वैश्विक संघर्षस्य काले संवादः कूटनीतिः चैव एकमात्रः समाधानः अस्ति।
3: पश्चिम एशिया क्षेत्र में युद्ध की परिस्थिति का प्रभाव आज पूरे विश्व पर दिखाई दे रहा है। भारत ने हमेशा समस्याओं के समाधान के लिए डायलॉग और डिप्लोमेसी का प्राथमिकता दी है। फ्री ओपन और सेफ बनाए रखना ये हमारी सबसे बड़ी प्राथमिकता है। इस विषय में अंतर्राष्ट्रीय कानूनों का पालन आवश्यक है। भारत हर परिस्थिति में यूएई के साथ कंसेंसस संख्या मिलाकर खड़ा है और आगे भी खड़ा है।
2: विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकरः अवदत् यत् भारतं सर्वैः सहभागिभिः सह परिणामकारी बहुपक्षवादस्य लक्ष्यस्य प्रगत्यै प्रतिबद्धमस्ति। नवदिल्ल्यां 26,2020 ब्रिक्स विदेश मंत्रिमण्डलस्य द्वितीय दिवसस्य मुक्त सम्मेलनं सम्बोधयन् डॉक्टर जयशंकरः उक्तवान् यत् अस्य समूहस्य विस्तारितं सहभागित्वं द्रुतगत्या परिवर्तमानस्य वैश्विक सन्दर्भे बहुपक्षीय सहयोगानां सुदृढीकरणाय सर्वेषां नेतॄणां महत्वबोधं प्रतिबिम्बयति। सः इदमपि अवदत् यत् अन्ताराष्ट्रिय वित्तीय संरचनायाः परिष्कारः अत्यावश्यकः अस्ति। ततः पूर्वं डॉक्टर एस जयशंकरः अद्य नवदिल्ल्यां ईरान देशस्य विदेश मन्त्रिणा अब्बास अराघची इत्यनेन सह मिलितवान्। सामाजिकान्तर्जालीय पटले डॉक्टर जयशंकरः अवदत् यत् उभौ नेतारौ पश्चिम एशियायाः स्थितिं तस्याः प्रभावान् च चर्चितवन्तौ। द्विपक्षीय विषयेषु परस्पर हितसम्बद्ध विषयेषु च मतानाम् आदान प्रदानम् अपि कृतवन्तौ। ब्रिक्स विदेश मंत्रिमंडले 26,2020 श्री अराघची वर्यस्य सहभागितायाः अपि तेन प्रशंसा कृता। विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकरः अद्य क्यूबा देशस्य विदेश मंत्रिणा ब्रूनो रोड्रिग्स पारिल्ला इत्यनेन सह मेलनं विहितवान्। सामाजिक अंतर्जालीय पटले प्रकाशिते संदेशे डॉक्टर जयशंकरः अवदत् यत् स्वास्थ्यं विकास सहभागित्वं क्षमता निर्माणं इत्यादिषु विषयेषु सहयोग सम्बद्धां चर्चां उभौ नेतारौ अकुरुताम्। ಉಭಯೋ ದೇಶಯೋ ವಿದೇಶ ಮಂತ್ರಾಲಯೋ ಮಧ್ಯೆ ನಿಯಮಿತ ಪರಾಮರ್ಶಾಯ ಸಹಮತಿ ಪತ್ರಸ್ಯ ಆದಾನ ಪ್ರದಾನಮಪಿ ಅಭವತ್.